ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला. ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD. आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी

0: आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे. आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 साली सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिती हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली. तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं. मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे.
1: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
0: आणि आदिती आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा. पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला. हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग.
1: सर साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले. 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला. 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये. मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात. तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती की काही वेळेस तर वाटलं की आता झालं सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं. त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं. मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण. आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं. पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते. याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4थ्या दिवशी मी अभ्यासाला बसले होते. सर
0: म्हणजे तू फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
1: फॉर्म हा पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3चा. तर पेपर दिले वगैरे झेडपीचे पण पेपर दिलेले आहेत. मी पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत. पण रिझल्ट PWDचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही. किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता. सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
0: तर आदिती खरं तर हे खूप भावनिक आहे. मला पण बोलताना तसं ते भावनिक झाल्यासारखं होत आहे. पण याला असं म्हणू शकतो वडील काय करायचे?
1: पप्पा शेती करायचे.
0: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे. म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
1: हो सर.
0: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून. पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
1: थँक्यू सर.
0: तर आदिती आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
1: आहे त्या गांधी महाविद्यालय.
0: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलं?
1: अर्थात दहावीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे एक नंबर दुसरा नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. दहावीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निवड 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
0: सिव्हिलच करायचं होतं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
1: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोलवलं होतं तिथे.
0: तो टर्निंग पॉईंट,
1: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे, इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड एव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की चौथ्या सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे चौथं पाचवं आणि सहावं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना थर्ड इयरची खूप धास्ती घेतली होती की थर्ड इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठेतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांना कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही, तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
0: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझं आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचंय म्हणून?
1: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
0: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
1: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7वं सेमिस्टर चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशनमध्ये केला, ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. मग हे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
0: बरं, मग आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं, त्याच्या अगोदर तुझ्या अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
1: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो, त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही, पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता, आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
0: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
1: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे, किंवा इथंपर्यंत त्यांनी आणलंय. त्यामध्ये खूप आळशी मी, नोट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत, अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत, ह्या पॉइंट वरती जास्त फोकस करा, इथपर्यंत मॅडमच्या स्टडीचे डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लकी असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
0: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली, आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF मध्ये दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
1: त्यानंतर PWD ची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली, आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC ची गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10th मार्कशीट, 10th सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10th हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती, आणि TC काढली होती 10th, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे PDF मध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं, अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10th सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 माझी ट्रेन होती, आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं होतं, त्या सरांचा फोन आला मला, आणि अशी अशी तुझी हे मुंबईला होता, आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13. तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता, आणि शाळेतून सनद आणली काढ, आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10th मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे, पण सनद जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला, बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर तेरणामध्ये. तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
0: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी ह्याच्याशी. ते मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
1: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत. मी जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधारे विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत, आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
0: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
1: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
0: मग आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
1: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
0: अच्छा, म्हणजे पाटबंधाऱ्यामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असलं असं.
1: अच्छा,
0: ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठंतर पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
1: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला दोन चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
0: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
1: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना,
0: चांगल्या,
1: हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासूनच खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागले. असे दोन दोन वर्षाच्या गतीने आमच्या घरात 3 सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासूनच त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली, खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
0: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या 2-3 वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग. सपोर्टच विचारतोय.
1: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की 3-3 तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
0: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
1: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील्स स्कोर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही, आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
0: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की 2-2, 3-3 तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करत आहे, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत किंवा ज्यांना कोणाला आपलं ईएम गाठायचं आहे तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
1: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं,
0: पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
1: गरज पडणार
0: नाही.
1: एम क्लिअर असेल तर एक तर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
0: बरोबर,
1: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा, गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही, नंतर पुन्हा गेलंच नाही.
0: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
1: नाही सर, नव्हतं. माझा फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
0: बर, तर मग आता आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे. तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या मुली, ज्या काही मुली असणार आहे त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
1: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथंपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाही तर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
0: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आले की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
1: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर नाही लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 वाजता बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते, मिरेट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठंतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला, ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे तीन वेगवेगळे फेज असतात. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसतं तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे हे मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट

0: तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. तर असं असं असे दोन तीन दिवस
1: ही जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आदिती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतंय की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड थोडंसं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टीव्ही, माझा आणि टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये, किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाच्या चोड आहे, तसातला पण काही भाग नाही
1: आहे.
0: ऍव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2 ते 3 तास तर मी देतच देत होते, आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर, ह्यात मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की 13 स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला. हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
0: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वाह,
0: एनर्जेटिक आहे सर.
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आधी ती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं, आणि धाराशिवचा नाव लोकिक तू तशा पद्धतीनं वाढवावा, अशा पद्धतीने रेडिओ तरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार. आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
0: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. यस सर, यस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेना, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900, 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। आज एक इंटरेस्टिंग विषय मी शेतकरी बांधवांसाठी आणलेला आहे। तसाच इंटरेस्टिंग विषय आहे, कारण हा प्रश्न जो आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघणार आहोत हा आजचा प्रश्न नाही। शेती व्यवस्था जशी निर्माण झाली त्यावेळेपासून हा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांसमोर नेहमी उपस्थित राहिलेला आहे। याचं काही उत्तर मिळतं आहे का ते शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। कृषी मालाचे विक्री व्यवस्थापन, आता विषय खूप मोठा असला तरी थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेऊ। शेतकरी बंधूंनो, मंडळी कसं पिकवायचं हे सांगण्यापेक्षा कसं विकायचं हे सांगा असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत। अर्थात कसे पिकवायचे याचे संपूर्ण ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं याचा असा अर्थ होत नाही। कसे विकायचे हे सांगणेसुद्धा आवश्यक आहे, पण त्याचबरोबर कसे आणि कोठे विकावे या माहितीची गरज वाढत चालली आहे। महत प्रयासाने अतिशय दर्जेदार शेतमाल पिकवला आणि त्याला बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा हिरमोड होतो आणि तो तोट्यात जाणार हे उघड असतं। शेतमाल आणि अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे। शेतमालाच्या बाजारातली अनिश्चितता इतर उत्पादनामध्ये नाही। मुळात शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, त्यातही बाजाराची अनिश्चितता, आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा होऊन बसला आहे। म्हणूनच शेती करणे कोणी सोडून देणार नाही, तसं करणं शक्यही नाही। भारतात अजूनही 55% अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु या एवढ्या लोकसंख्येच्या देशात सकल घरेलू उत्पादनातील शेतीचा वाटा हा 13.7% इतकाच आहे। म्हणजेच या व्यवसायावर आधारित लोक व अन्य लोकांपेक्षा गरीब आहेत हे उघड आहे। शेतकरी शेती व्यवसाय आणि त्यातल्या त्यात कृषी मालाच्या बाजार व्यवस्थापनाच्या या प्रश्नांची मांडणी करताना खूप विचार करणं गरजेचं आहे। बाजार मग तो कोणताही असो, तो नफा कमवण्यासाठी असतो। तिथले भाव, मागणी आणि पुरवठा या तत्वावर अवलंबून असतात। इथे मोठा मासा छोट्या माशाला गिळतोच हा जरी विषय असला तरी बाजार हा व्यापाऱ्यांशिवाय होऊ शकत नाही। तिथे केवळ उत्पादन असून चालत नाही तर उत्पादित माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी एक मूल्य साखळी असणं गरजेचं आहे। उत्पादक ते थेट ग्राहक ही संकल्पना चांगली आहे, पण ही गोंडस कल्पना संपूर्ण बाजार चालवू शकत नाही। बाजारावर नियंत्रण पाहिजे, पण त्याला मर्यादा आहेत। या बाबींच्या सर्वच उत्पादनांच्या बाजाराला लागू आहेत। मग त्या कृषी मालाचा बाजार अपवाद कसा असणार? खरा प्रश्न आहे तो अन्य उत्पादकांपेक्षा भारतीय शेतकरी या व्यवस्थेत सर्वाधिक भरडला जाणारा अतिशय संवेदनशील असा घटक आहे। तर त्याची कारणं देखील मंडळी आपण बघून घेणार आहोत। अत्यंत कमी जमीनधारणा असल्याने विक्रीसाठी वैयक्तिक शेतकऱ्याकडील शेतमाल तितक्या कमी प्रमाणात आहे। त्याचबरोबर उत्पादित शेतीमालाची काही काळासाठी साठवणूक करून ठेवण्याची धारणक्षमता कमी असल्यामुळे त्याला माल लगेच बाजारात आणावा लागतो आणि मिळेल तसा विकावा लागतो, हे देखील तितकंच मोठं सत्य आहे। बहुतांश शेतमाल हा ठराविक हंगामात बाजारात येतो आणि त्या त्या हंगामात एकदाच सगळा माल येत असल्यामुळं भाव नक्कीच कोसळतात। अशा रीतीने एकदाच बाजारात आलेल्या मालाची योग्य प्रतवारी, स्वच्छता म्हणावी तशी केलेली नसते, किंबहुना अशा प्रतवारीचे निकष कागदपत्री निश्चित असले तरी त्याबाबत संपूर्ण व्यवस्थेत अनावस्था असते। शेतकऱ्याने आणलेल्या शेतमालात ओलावा, काळी कचरा अधिक आहे या सबबी खाली मोघम स्वरूपात दरात कपात केली जाते किंवा वजनामध्ये मोजमापामध्ये कपात केली जाते. एखाद्या शेतकऱ्याने शेतमाल साठवण्याचे ठरवलेच तर तो माल नीट वाळून प्रतवारी करून साठवणुकीच्या त्याच्या गावातच पायाभूत सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे ही यंत्रणा देखील मोडकळीस आली आहे. अन्नधान्याव्यतिरिक्त फळे भाजीपाला हा माल नाशवंत असल्याने त्याची बाजार व्यवस्था आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा पॅक हाऊस आणि शीत साखळी यांची अवस्था आणखीनच बिकट आहे. मुळात शेतमाल हाताळणीस अवघड असतो. साठवणुकीस अधिक जागा लागणारे बल्क उत्पादन म्हणजे एकदा बाजारात आणले की ते विकावेच लागते. भाव पडला तर परत नेणं देखील शक्य नसतं. हा देखील एक मोठा विषय शेतकरी बांधवांसमोर असतो. एखाद्या पिकाची लागवड करण्यापूर्वी त्याला बाजारभाव कसा राहील याचा अंदाज वर्तवणारी कसलीही व्यवस्था मित्रांनो उपलब्ध नाही. आता बऱ्याचशा शेतमालाचे भाव जागतिक बाजारावर अवलंबून आहेत. जसे की सोयाबीन, कापूस, मका. शेतमालाची जागतिक पातळीवर लागवड केली आहे का, त्या मालाची मागणी किती आहे, त्याचे बाजारभाव कसे राहतील, ही सर्व माहिती संकलित करून लागवडीपूर्वी ती प्रसारित करणारी सुदृढ यंत्रणा अस्तित्वात नाही. यासाठी केले जाणारे प्रयत्न तोकडे आणि अपुरे आहेत. त्यातही जी माहिती संकलित होते ती एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते. शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचत नाही. केवळ एखाद्या मालाचे भाव वाढले की पुढल्या वर्षी आपण अगदी आंधळ्यासारखं त्याच पिकाची लागवड करतो आणि पुन्हा भाव कोसळतात. जसे अन्नधान्याचे तसेच भाजीपाला आणि फळ पिकांचे देखील आहे. कोणत्या पिकाची किती लागवड झालेली आहे आणि कोणत्या महिन्यात किती माल बाजारात येईल याची शाश्वत माहिती उपलब्ध नसते. काही प्रमाणात ही माहिती जरी उपलब्ध असली तरी त्याचं प्रसारण अभावानंच केलं जात असतं. सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारामध्ये महत्त्वाचे दोन बाजार आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण आठवडी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या हे दोन भाग आहेत. आता ग्रामीण आठवडी बाजाराच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रात जसे 30,000 अधिक बाजार आहेत परंतु या बाजारांची कुठेही विशेष नोंद नसते. बाजाराची कसलीही कायदा नाही, त्यांच्या नियमाची पालन करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे या बाजाराची एकत्रित उलाढाल प्रचंड आहे परंतु त्याची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. बाजारातून पायाभूत सुविधांचा अभाव आहे. जागतिक बँकेच्या एका अभ्यासानुसार या बाजारात एकूण कृषी मालाच्या 75% उत्पादनांची विक्री होते म्हणून हे बाजार अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहेत. कायद्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीची काही प्रमुख जी कार्य आहेत त्याच्यामध्ये बाजाराचे नियंत्रक म्हणून काम पाहणे, योग्य बाजारभावासाठी पारदर्शकरित्या शेतमालाचे लिलाव आयोजित करणे, हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्यास लिलाव थांबवणे, बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना देणे आणि सुरळीत बाजारपेठ व्यवस्थेची निर्मिती करणे हे देखील प्रमुख आपल्यासमोर बाजार समित्यामार्फत केली जाणारी कामं आहेत. तर मंडळी काही उपाययोजना देखील आहेत. त्रुटी आपण पाहतो आहोत आणि धक्कादायक करणाऱ्या ह्या सगळ्या त्रुटी आहेत. तर एक धान्य तारण योजना जी आहे आणि या माध्यमातून देखील थोडीशी मदत आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकते. यामध्ये ऑनलाईन मालाची विक्री नमूद शेतकरी कंपनीने त्यांच्या सभासद शेतकऱ्यांच्या किंवा स्वतंत्ररित्या वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाची काढणी झाल्यानंतर पडलेल्या भावात मालाची विक्री न करता आपले धान्य गोदामात साठवल्यास ते धान्य साठवून ठेवून त्यावेळच्या बाजारभावाने त्या धान्याची किंमत जितकी होते त्या रकमेच्या 80% रकमे इतके कर्ज राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना देऊ शकतात. या कर्जाच्या व्याजावर केंद्र सरकार सवलत देत असल्याने हे कर्ज शेतकऱ्याला 7% व्याजदराने देखील मिळू शकते. आता मंडळी प्रत्येक शेतमालाची एक मूल्य साखळी असते. ती शेतकऱ्यांना निविष्ठा विकणाऱ्या कंपन्यांपासून सुरू होऊन शेतीमालाच्या अंतिम ग्राहकापर्यंत असते. यात शेतकरी, आडते, व्यापारी, वाहतूकदार, प्रक्रिया उद्योजक, वितरक आणि ग्राहक यांचा समावेश होतो. प्रत्येक टप्प्यावर शेतमालाची मालकी बदलत राहते. त्याची प्रत सुधारली, त्यावर प्रक्रिया झाली अथवा झाली नाही तरी त्याची किंमत वाढत जाते. ग्राहकाने मोजलेल्या प्रत्येक रुपयातील काही भाग मूल्य साखळीतील प्रत्येकाला मिळत असतो. या मूल्य साखळीचा अभ्यास केल्यास फळे भाजीपाल्यासारखी ग्राहकाने मोजलेल्या रुपयातील सुमारे साधारण 25% टक्के एवढीच रक्कम शेतकरी बांधवांना मिळते. अतिशय दुःखद असं हे अर्थकारण आहे. शेतीमालावरचे हे प्रमाण कमी अधिकसुद्धा असू शकते, परंतु या मूल्य साखळीतील प्रत्येक घटक एक दुसऱ्याला दोष देतो. अशा मूल्य साखळ्यांचा अभ्यास करून प्रत्येक पातळीवरच्या अडचणी समन्वयाने सोडून प्रत्येकाचे समाधान करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रकल्प राबवणे म्हणजेच मूल्य साखळी विकसित करणारा प्रकल्प देखील आपण त्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. विकसित देशांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा, वाहतूक यंत्रणा आणि सर्व घटकातील समन्वयाने तेथील मूल्य साखळी विकसित केली आहे, परंतु आपल्या देशाच्या पायाभूत विकास सुविधांचा अभाव, परस्पर अविश्वासाच्या आणि गोपनीयतेच्या वातावरणामुळे मूल्य साखळ्या अविकसित आहेत. त्याच्यामुळं ही जी विक्री व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मूल्य साखळ्यांचा वापर करणं आणि त्याच्यामध्ये जे घटक येतात, मूळतः हे जे घटक आहेत खूप मोठे घटक आहेत. आपण जे म्हणतो की शेतकरी ते ग्राहक, अशी संकल्पना न राहता या मूल्य साखळीच्या व्यवस्थेमुळं फक्त 25% इतकी अगदी तोकडी रक्कम त्या शेतकरी बांधवांच्या पदरात पडत असते. त्याच्यामुळं जे मॉडर्न शेतकरी आहेत, ज्या मुलांना शेती करायची आहे, त्यांनी पिकं लागवड किंवा व्यवस्थापन करत असतानासुद्धा मूल्य साखळीतील महत्त्वाचा घटक होणं गरजेचं आहे. आणि कोणतं पीक, कोणत्या पिकाची गरज किती आहे, ते पीक कधी लावणं गरजेचं आहे. सोयाबीनसारखं पीक आपण लावतो किंवा आता तुरीची मागणी प्रचंड वाढलेली आहे, तेलबियांची मागणी प्रचंड वाढलेली आहे, भुईमुगासारखी पिकं आलेली आहेत, आपल्याकडं ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे, बऱ्याचशा बाबी आता मार्केटमध्ये येत आहेत. ज्या राजगिरा आपल्याकडे दिसत नव्हता मराठवाड्यामध्ये, तो राजगिरा आता दिसतो आहे. मूल्य साखळी व्यवस्थापित करण्यासाठी मालाची प्रतवारी करणं खूप गरजेचं आहे. मालाच्या संदर्भामध्ये त्याची मागणी कुठं आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये जो आपला माल जातो आहे त्याच्यासाठी एक गावोगाव टिकवून ठेवण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी तशी व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर दरवर्षी टोमॅटोचा चिखल आपल्याला रस्त्यावरती पाहावयास मिळतो. त्याच्यावर प्रक्रिया करणारा एक तरी उद्योजक किंवा असे जे आपल्याकडं इतका सुंदर शेतकरी पिकवतो त्या माध्यमानं तो टिकवण्याचीसुद्धा गरज आता निर्माण झालेली आहे. खरं तर शेती करत असताना उत्पादन काढण्याच्याऐवजी हे उत्पादन कसं विकलं जाईल याकडं शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं आता लक्ष देण्याची गरज आहे. आणि हेच खरं त्याचं उत्तर आहे की जे आपण करतो आहोत त्याच्या विक्रीची व्यवस्थापन यंत्रणा आपल्यामध्ये निर्माण होणं ही आता काळाची गरज आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागामध्ये. नक्कीच ही माहिती आपल्या कामाची असू शकते.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात. मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन. आता या सजना आणि साजनविना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही. मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले. साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच. मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत. मग साजन अनेक प्रसंगात आपल्यासमोर येत राहतो. तर आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हात की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरू हे यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रोते हो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री. श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील. गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

श्रोतो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकत आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात, जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोते हो, साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे कुमार सानू यांनी. खूप सुंदर असं गीत आहे, जे गीत लिहिलं आहे समीर यांनी, आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रुती हुसबर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण. चित्रपट आहे दामिनी.

श्रुतिहुस्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेम गीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो। त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय। वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते। आपल्यालाही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे। कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं। त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या, त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या। त्यांच्या आई गायच्या, ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले। एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास। आज त्यांच्या कवी मनाचा वेद आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबूडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का, याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची।
2: एक लाजरा साजरा मुखडा,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेश आर टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्लील तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे तसा लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं, लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फुरतं. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फूल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंद घन या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की आगीन फूल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साथ चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धकधकतीये.

त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली. पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलं? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? हो, पण त्यांच्याच्यानी काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर, काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटलं येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वर सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती. त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे.

या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबोडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचतंय का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असं जागू नका हो, भल्याभल्यांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का? यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं. आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का, तुम्ही व्ही शांताराम यांना ओळनओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून, काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. काही खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं. वयाच्या 16 स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्तीगीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निरव्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी त्यांनी लिहिली. पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगलेत. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000 अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावलंय. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे, आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:12 होत आहेत आणि मी आर्ज प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. आणि यानंतरची फरमाईशमध्ये सर्व श्रोतांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि ज्या श्रोतांच्या काल फरमाईश राहिल्या असतील अशा श्रोतांच्या आज नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात. आणि ज्यांचा ठराविक वार ठरलेला असतो असा देखील फरमाईशी येत असतात, तर अशा देखील श्रोतांच्या फरमाईशी पूर्ण करूयात. तर पहिली फरमाईश जी आज आपण घेणार आहोत ते म्हणजे आपले जे श्रोते आहेत ते म्हणजे नियमित श्रोते आहेत. दादांची खरं तर फरमाईश सोमवार टू सोमवार असते, पण काल राहून गेली दादांची फरमाईश माझ्याकडून. तर यानंतरची पहिलीची फरमाईश आपण घेणार आहोत विकास लोंढे दादांची फरमाईश घेणार आहोत. श्रोते जे आहेत आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणतात, शुभ दुपार, मी विकास लोंढे, मुकाम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथून. ताई, सध्या आमच्याकडे उन्हाळा असा पेटलाय की सूर्यदेव जणू ओव्हर ॲक्टिंग करतायत असं वाटतंय. बाहेर पाऊल टाकलं की वाटतं आपण गावात नाही तर थेट तव्यावर भाजायला आलो आहे. पण ताई, या उन्हापेक्षा जास्त तापलं आहे ते माझं मन, कारण एक खास व्यक्ती जे माझ्याजवळ नसली तरी तिच्या आठवणी मात्र 24 तास नॉनस्टॉप ड्युटीवर असतात. कधी गालावर हसू आणतात, कधी नकळत डोळे ओले करतात आणि कधी अचानक हर्टला फुल सिरियस मोडमध्ये टाकतात. खरंच सांगू का ताई, या कडक उन्हाळ्यातही तिची आठवण आली की मनाला असं वाटतं की जणू कुणीतरी AC ऑन केला आहे. आणि कधी कधी असंही वाटतं ती जर समोर असती ना तर हे ऊनसुद्धा तिच्यासमोर लाजून थंडगार झालं असतं. क्या बात है, काल तुम्ही म्हणला होतात कुणीही नाराज होऊ नका, तर मी अजिबात नाराज झालो नाही आहे. पण आज जर फरमाईश झाली नाही ना तर थोडासा नाराज मूड ऑन होईल बरं का. पण रोमॅन्टिक एक गाणं देतो आहे, थोड्या खोडकर मूडमध्ये मला एक सुंदर गाणं सुचलं आहे आणि ते गीत माझ्या त्या खास व्यक्तीसाठी बनलेलं आहे. थोडं प्रेम, थोडं आठवण आणि थोडं गोड वेळ. माझी ही आठवड्यातून एकदा असलेली व्हॉट्सअप फरमाईश नक्की पूर्ण करा. तर नक्कीच दादा, ही खास व्यक्तीसाठी जी फरमाईश दिलेली आहे ताईंसाठी, तर ही ताई ऐकत असतील आणि नक्कीच त्या देखील खुश होतील. खूप सुंदर असं तुम्ही लिखाण केलेलं आहे, मला फार आवडलं. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत नियमित श्रोते विकास लोंढे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. आणि सुरुवात करूयात याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. ज्या म्हणतायत हाय प्रगती मॅम, हाय मॅम, मला एक सॉन्ग ऐकायचं आहे, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, थँक्यू सो मच ताई. तर श्रोते आहेत श्रद्धा अविनाश जयकर ताई, तर त्या म्हणतात तुमचा आवाज खूप छान आहे, थँक्यू सो मच ताई. आज अमानत या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. कोल्हापूरमधून आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत, बरेच दिवस झाले त्या फरमाईश देखील पाठवतात पण माझ्याकडून घेणं नाही झालं आहे. तर नक्कीच ताई तुमची फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात श्रद्धा अविनाश जयकर मॅडमची व्हॉट्सअप फरमाईश, ज्या आहेत कोल्हापूर येथून. आणि कुमार शानू यांचा आवाज आहे आणि अलका याज्ञिक यांचा देखील, बप्पी लहरी यांचं म्युझिक, इंदिवर यांचं गीत. ऐकूयात आज पहिल्यांदाच हे गीत आपल्या रेडिओवरती देखील आपण ऐकणार आहोत. ऐकूयात श्रद्धा मॅडमची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज यानंतरची फरमाईश आहे. श्रोते आहेत आपले नियमित श्रोते जे आहेत वारणा रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम इथून. हा कोणाचा ॲड्रेस आहे? श्रोत्यांचे ॲड्रेस फॅट झाले तुम्हाला. वारणा रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून आपले श्रोते आहेत अमित नारायण लोंढे सर. त्यांना सर म्हणतात की नमस्कार आर्जी प्रगती मॅडम. नमस्कार सर, आज गुलशन कुमार यांचा वाढदिवस आहे. संगीत निर्माता होते, त्याचबरोबर दिग्दर्शकही होते. खूप छान छान असे चित्रपट त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत. लाल दुपट्टा मलबल का, दिल है की मानता नाही, बेवफा सनम, त्याचबरोबर अशी परिस्थिती आणि चित्रपट आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. खूप खूप शुभेच्छा त्यांना सर. आणि ते जरी आज आपल्यात नसले तरी सर्व गीतांच्या माध्यमातून ते सर्व श्रोत्यांच्या मनात आहेत. आज जीना तेरी गली मी या चित्रपटाचं शीर्षक गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर, गुलशन कुमार यांनी भरपूर अशी हिंदीमध्ये भक्तिगीतं देखील गायलेली आहेत, खूप प्रसिद्ध आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच सर, गुलशन कुमार सरांना आपण त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि खास त्यांच्यासाठी ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाईश जी आहे ती माझ्याच आवडीच्या चित्रपटातील आलेली आहे, ते म्हणजे जानी दुश्मन या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी हे गीत गायलं आहे. आणि श्रोता आहेत निंभोरा महाराष्ट्र येथून अशोक देशमुख, सुनील कोंडे सर. आज त्यांना हे गीत ऐकायचं आहे. सुंदरसं गीत आहे, वर्मा मलिक यांचं गीत आहे, म्युझिक आहे यल्पिनचं. ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत निंभोरा महाराष्ट्र येथून अशोक देशमुख सर आणि सुनील कोंडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश खास गीत आलेलं आहे. ते गीत म्हणजे सर्वांचं आवडीचं गीत आहे आणि श्रोते जे आहेत आपले नियमित श्रोते आहेत. नमस्कार करतो प्रगतीताई. नमस्कार सर, मी त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. आज माझ्या लग्न आज बऱ्याच लग्न वाढदिवस आहेत बरं का, सगळ्यांच्या खूप जास्तीत जास्त इथं ॲनिव्हर्सरी आलेल्या दिसतात. तर लग्न वाढदिवसाच्या निमित्तानं फरमाईश करत आहे. आज सुखी आणि आनंदी आयुष्य 24व्या वर्षात पदार्पण करत आहे. विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी सर. आणि माझ्या सौभाग्यवती शिवगंगा गायकवाड या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे परिचारिका या पदावर आहेत. क्या बात है, खूप छान सर. आज आम्हाला एक गीत ऐकायचं आहे आणि ते गीत प्रगतीताई तुम्ही दोन ओळी गाऊन दाखवा तर खूपच आनंद होईल जर तुमची तब्येत बरी असेल तर. थोडीशी आहे सर तब्येत बरी, पण मला जमेल की नाही माहिती नाही. हे गाणं कधी जास्त म्हटलं नाही आहे गाणं, फक्त ट्राय करते सर. तुमची खूप इच्छा आहे आणि त्यात ॲनिव्हर्सरी आहे म्हटलं आता नक्कीच. मैं जिस दिन भूल

का छान असं गीत आहे. सर पुन्हा एकदा तुम्हाला लग्न वाढत असायच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऐकूयात खास आपल्या ताईंसाठी म्हणजे शिवगंगा ताईंसाठी आणि ज्योतिबा सरांसाठी सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश देखील ॲनिव्हर्सरी आहे पूनम वायदंडे राहणार देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. तर विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी ताई आणि त्यांचं मिस्टरांचं नाव आहे नितीन सर आणि दोन मुलं आहेत संस्कार आणि सार्थक. आज मला छोडेंगे ना हम तेरा साथ ओ साथी हे गीत ऐकायचं आहे ॲनिव्हर्सरी निमित्त. नक्कीच ताई फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात पूनम वायदंडे ताईंची आणि नितीन सरांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश देखील पुढची फरमाईश आहे, ती आहे माझे पॅरेंट्स असं जे पाठवलं आहे. माझे पप्पा भागवत गिरी, राहणार पडेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, आणि मी मिरज येथे राहते. दिदी शिकायला आहे, तरीही माझे पप्पा रोज तुमचा कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. मला तुमच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी सांगितलं आणि खूप अधिक आज माझी इच्छा आहे, ओके, विश आहे त्यांची की त्यांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त गीत ऐकायचं आहे. भागवत गिरी सर आणि वंदना गिरी, तर विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी सर. आणि संध्या गिरी ज्या आहेत सध्या परभणीला राहत आहेत शिकण्यासाठी, आणि खास दोघांसाठी एक गीत ऐकायचं आहे अशी इच्छा त्यांनी सांगितली आहे. नक्कीच संध्या, मी पप्पा मम्मींसाठी नक्कीच हे गीत प्ले करेन. तर ऐकूयात खास आपले जे नियमित श्रोते आहेत भागवत सर आणि वंदना ताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाइश पूर्ण करूयात. आपले नियमित श्रोते आहेत अमोल कांबळे सर हिंजवडी पुणे येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज सरांचं गीत ऐकायचं आहे सनम बेवफा या चित्रपटातील गीत. महेश किशोर यांचं म्युझिक, लता मंगेशकर यांचा आवाज, सावन कुमार यांनी हा चित्रपट डिरेक्ट केला आहे. तर ऐकूयात अमोल कांबळे सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

आहेत जनगीत ऐकायचं आहे 20 साल बाद या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज, सारिका कपूर यांचा देखील. श्रोत आहेत अक्षय मोरे, मोटार रिवाइंडिंग ऑपरेटर, लोंढेवाडी तालुका माढा येथून. अमोल कदम, योगेश कदम हे देखील या कार्यक्रमात सामील आहेत आता सध्या आणि ते लाईव्ह देखील ऐकतात. तर आज हे सुंदरसं गीत ऐकायचं आहे 20 साल बाद या चित्रपटातील. ऐकूयात आपले नवीन श्रोते अक्षय मोरे सर, मोटार रिवाइंडिंग ऑपरेटर लोंढेवाडी, आणि अमोल कदम, योगेश कदम सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, यानंतरची फरमाईश घेऊयात. मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते असे आपल्या श्रोते. नमस्कार प्रगती दिदी. नमस्कार सर. मी रंगनाथ क्षीरसागर सिद्धेश्वर नगर लातूर येथून लिहित आहे. आज मंगळवार आहे तर फरमाईश पाठवतोय, जरूर प्रसारित करावी. चौकीदार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मोहम्मद रफी यांचा आवाज आहे आणि राजेंद्र कृष्ण यांचं संगीत आहे. मदन मोहन यांचं हे गीत आहे. तर मदन मोहन यांचं म्युझिक आहे ना, राजेंद्र कृष्ण यांचं हे गीत आहे. तर गीत ऐकायचं आहेत आपले श्रोबत. त्यांच्यासोबत आणखीन श्रोते आहेत, ते आहेत चतुराबाई, दैवशाला, अनुज, अलोक, गणेश व कवी तालुका बार्शीतून कुबेर मस्के, मीनाताई मस्के, अनंत कुलकर्णी दौंड पुणे. तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करा. तर सरांनी एक थॉट पाठवला आहे, जिंदगी का हर फैसला हमारा नहीं होता. जिंदगी का हर फैसला हमारा नहीं होता, कुछ फैसले वक्त और हालात तय करते हैं. क्या बात है सर, खूप सुंदर आणि रिलेट करणारं हे थॉट पाठवलं आहे तुम्ही. नक्कीच ऐकूयात रंगनाथ क्षीरसागर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश घेऊयात. ॲनिव्हर्सरी आहे, पुन्हा एकदा ॲनिव्हर्सरीचं सॉन्ग आलेलं आहे. श्रोते आहेत मुरुमवरून यशोदा धुम्माताईंची, आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे मुरुम इथून. तर राजसप्पा दादांची बऱ्याच दिवस झालं व्हॉईस देखील नाही आहे, मेसेज नाही आहे. जर मी सांगितलं तो श्रोत्यांना की जर असतील कॉन्टॅक्टमध्ये तर प्लीज त्यांना सांगा, मी आठवण काढली होती म्हणून. आणि ते म्हणत आहेत की आज खूप दिवस झालं, मला एक सॉन्ग पाठवायचं आहे माझ्या यांच्यासाठी. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तर विश यू व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी सर. आणि खास दोघंही न चुकता आम्ही रेडिओ ऐकत असतो असं म्हणत आहेत. आणि आमच्या मिस्टरांचं नाव आहे गुलाब धुम्मा, ते टेलरिंग काम करतात. आणि मी प्रत्युष रिझल्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ऑफलाईन ऑनलाईन बिझनेस करते. क्या बात है, खूप छान ताई. आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांना तुमच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि खास त्यांना जे गीत ऐकायचं आहे, खूप छान असं गीत आहे, राजेश खन्ना रेखा यांच्यावर चित्रित झालेलं आर्डीनचं म्युझिक आहे, अगर तुम न होते. ऐकूयात यशोदाताई आणि गुलाब सरांसाठी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाईश घेऊयात. फरमाईश पाठवणारे श्रोते जे आहेत त्यांना गणपतीचं आज गीत ऐकायचं आहे, कारण की ते सांगतात आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे आणि ही वर्षातून एकदाच येते, जी मंगळवारी येत असते, आणि भरपूर श्रोते जे आहेत ते ह्या उपवास धरत असतात. तर याच निमित्त हे गीत त्यांना ऐकायचं आहे असे आपले श्रोते आहेत. ते म्हणजे नवीन श्रोते आहेत महेश थोरात दारफळ सिन्हा येथून, आणि ते म्हणतात मला आज गणपतीचं गीत ऐकायचं आहे. तसंच आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत अश्विनीताई, त्या देखील म्हणतात अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त गणपतीचं एक गीत ऐकायचं आहे. आम्ही सध्या शेतामध्ये काम करतो आहे, कांदे कापत आहोत आणि मोठ्या साऊंडवरती शेतामध्ये रेडिओ ऐकवत आहेत. थँक्यू सो मच ताई. आणि तसंच आणखीन एक आपले श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत. ते म्हणतात संकष्ट चतुर्थी असल्यामुळं मला आज गीत ऐकायचं आहे गणपतीचंच. तर श्री संत वामन बाबा श्रोता संघ कोल्हार तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून सुरेश भड, संजय गवई, अमोल अलवणे, गौरव भड, माझा मुलगा महेश भड, हिरामन खिराडे, एस कुमार टेलर हे सर्वजण आहेत. आणि तुमचा आवाज खूप छान आहे प्रगतीताई, तुमचा आवाज ऐकला नाही तर असं हरपल्यासारखं वाटतं काहीतरी. तर नक्कीच आज फरमाईश पूर्ण करते सर. ऐकूयात आपल्या या तिन्ही श्रोत्यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर असं हे भक्तिगीत होतं, खूप छान वाटतं जेव्हा केव्हा आपण हे गीत ऐकतो. तर पुढची फरमाईश आहे, कशा आहात प्रगती मॅडम? मी आहे ओके ओके आहे. तर श्रोत आहेत पांडुरंग ढेरे पाटील सर, ते म्हणतात आज मला गीत ऐकायचं आहे देवता या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, माझ्या फ्रेंडसाठी लावा हे गाणं, पांडुरंग ढेरे पाटील करमाळा सोलापूर येथून. तर मॅडम आज मैत्रीण देखील आहे असं म्हणतात, मैत्रिणीसाठी आहे हे सॉन्ग, तर तर हरकत नाही, नक्कीच तुमच्या मैत्रिणींपर्यंत हे गाणं पोचवूयात आणि खास त्यांच्यासाठी ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. ऐकूयात पांडुरंग ढेरे पाटील सर करमाळा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर हे गीत सुपरहिट ठरलेलं गीत होतं. पुढची फरमाइश आहे ती आहे राजा और रंक या चित्रपटातील गीत आलेलं आहे. खास आपले जे श्रोते आहेत, एस एस शिरोळकर सरांच्या मम्मीचा बर्थडे आहे तर आईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आईंना रेडिओ तरीणाकडून खूप खूप शुभेच्छा आई आणि त्यांच्यासाठी खास एक गीत. प्रत्येकाची आई ही आपल्या जवळची असते आणि असंच गीत सरांनी खूप गोड असं गीत पाठवलं आहे तर तेच गीत आईंसाठी आहे. रंग रंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती एस एस एस शिरोळकर परिवार रांगोळी जिल्हा कोल्हापूर येथून ऐकूयात एस एस एस शिरोळकर सरांच्या आईंसाठी ही सुंदर अशी वॉट्सअप फरमाइश.

0: आईसाठी गाणं हे समर्पित आहे असं म्हणता येईल, इतकं सुंदर गाणं आहे. कधीही आपल्याला ते इमोशनल करतं आणि असंच सुंदर गीत सरांनी देखील पाठवलं होतं. तर यानंतरची फरमाईश, बरेच दिवस झालं सर फरमाईश पाठवतात, तर अरुण भिकाजी लबडे बेलवंडी श्री गोंदे अहिल्यानगर येथून लाईव्ह आहेत सर. ते म्हणतात, नमस्कार, मी अरुण भिकाजी आणि अहिल्यानगर येथून, दोन मुलं आहेत, एक प्रदीप तो आय टी बी टेक म्हणजे इंजिनियर आहेत आय टीमध्ये आणि आय टी झालं आहे त्यांचं, तर प्रथमेश आहे तो सिव्हिल इंजिनियर आहे. दोघांसाठी हे एक गीत ऐकायचं आहे. आत्ता आईसाठी झालं, तर पहा वडिलांची खास फरमाईश दोन मुलांसाठी. तर 2 मेला बड्डे झाला आहे असं म्हणत आहेत ते प्रदीपचा. तर सर विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे, बी लेट असं म्हणेन. आणि खास त्या दोघांसाठी एक गीत आहे, ते सध्या हिंजवडी येथे आहेत असं म्हणत आहेत. आणि नक्कीच सर हे जे गीत तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांसाठी डेडिकेट केलं, खूप सुंदर असं गीत ऐकवात, जे आपले नियमित श्रोते आहेत अरुण भिकाजी लबडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: डाउनलोड करिए.

चला तर पुढची फरमाईशकडे जाऊया. तर पुढची फरमाईश आहे, नमस्कार, शुभ दुपार, मी गजानन कावरके, मुकाम वॅड, तालुका रिसोर्ट, जिल्हा वाशिममधून. आज गीत ऐकायचं आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत. माझ्यासोबत माझे परिवार आहे, पत्नी पुष्पाताई, मुलगी श्रद्धा, मुलगा शिवम कावरके, मित्र रवी बोरकर, प्रशांत सावके, हिरामन खिराडे. तर दीदी 8 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे, नक्कीच फरमाईश पूर्ण करा. नक्कीच सर, फरमाईश पूर्ण करते. आणि सर म्हणतात की दीदी आमच्याकडे पाऊस आला आहे, आत्ताच वादळी पाऊस पडत आहे असं देखील ते म्हणत आहेत. वातावरण इकडे देखील तसंच झालेलं आहे, थोडंसं ओझरतं ऊन कमी झालं आहे आणि एक सावली टाईप इथे देखील वातावरण झालेलं आहे सर. तर थँक्यू सो मच सर ही माहिती दिल्याबद्दल. ऐकूयात आपले नियमित श्रोते गजानन कावरके सर, रिसोर्ट, जिल्हा वाशिम यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. सोनाली बारबोले ज्या आहेत माढा सोलापूर येथून परत दिवस झाला त्या देखील फरमाईश पाठवत आहेत, पण फरमाईश काही पूर्ण नाही झाली तर आज फरमाईश पूर्ण करा असं म्हणत आहेत. नक्कीच मॅडम, ऐकूयात सोनाली बारबोले मॅडम यांची व्हॉट्सअप फरमाईश. त्यांना गीत ऐकायचं आहे सुखविंदर पाजी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे. मध्ये ते सॉन्ग ट्रेंडिंगमध्ये देखील होतं. चित्रपट आहे दिवाणी, संजीव दर्शन यांचं म्युझिक, समीर यांचं गीत. ऐकूयात सोनाली ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

रात्रीनंतर जी फरमाइश घेऊयात. आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी, त्यानिमित्त आपल्या श्रोतांना गीत ऐकायचं आहे. ते म्हणतायत सुदर्शन पाटील शेडशिंगे तालुका माढा, ते म्हणतात सर्वांना रेडिओ देण्याच्या श्रोतांना शुभेच्छा. आज आम्हाला गीत ऐकायचं आहे. आमचे मित्र यन टी ताकमोगे यांचा बर्थडे आहे आणि शुभेच्छुक आहेत योगेश पाटील, सोमनाथ ताकमोगे, सिद्धेश्वर क्षीरसागर, एन टी ग्रुप शेडशिंगे. तर मॅडम, आमची मंगळवार टू मंगळवार फरमाइश असते, नेहमी आपला रेडिओ देणं ऐकतो असं देखील त्यांनी सांगितलं. तर सर, सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि खास त्यांच्यासाठी ऐकूयात. आज म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे, त्यानिमित्त सरांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर सुंदर असं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. तर पुढची फरमाईश आहे, आपले नियमित श्रोत आहेत रामलिंग जमादार सर उमरगा उमरगा येथून तालुका धाराशिव. तर सर म्हणतात 5-10 तारखेला त्यांच्या मुलीचं लग्न आहे. रेडिओ तिरणाच्या सर्व टीमला त्यांनी आमंत्रित केलं. थँक्यू सो मच सर. आणि माझं हे स्नेहाचं आमंत्रण आहे. आज मला माहेरची साडी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर नक्की सर फरमाईश पूर्ण करते. एक वेगळीच भावना या गीतामध्ये आहे. प्रत्येक मुलीसाठी हे गीत किंवा वडिलांसाठी हे गीत खूप खास आहे. आणि आपले श्रोते तर भरपूर श्रोते जे आहेत ते माहेरची साडी या चित्रपटातील हे गीत ऐकवतात किंवा सांगतात हे गीत सतत. तर आज सरांच्या मुलीचं लग्न आहे, त्यानिमित्त नक्कीच हे गीत त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात. ऐकूयात रामलिंग जमादार सरांच्या मुलीसाठी ही खास सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर हे खूपच असं इमोशनल करणारं सॉन्ग आहे. बरेचसे श्रोते इमोशनल झाले असतील आणि हे गीत बऱ्याच जणांना रडवणारं, म्हणजे चित्रपटच तो खूप रडवला आहे असा चित्रपट माहेरची साडी हा चित्रपट होता. तर पुढची फरमाईश घेऊयात. नमस्कार प्रगती मॅडम, आम्हाला एक गीत ऐकायचं आहे, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, भिगी पलके या चित्रपटातील. ताई मी शिलाई काम करते, काम करत रेडिओ तेना ऐकते. तुमच्या मधुर आवाजामुळे वेळ केव्हा निघून जातो पत्ता लागत नाही. उमरी जिल्हा नांदेड येथून मंदा, स्नेहा, सावली, रोशनी, प्रथमेश, जमदाडे परिवार. तर प्लीज आज आमची फरमाईश पूर्ण करा असं देखील ते म्हणत आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच ताई. असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM. तर ताई आम्ही पण रोजच लाईव्ह राहत असतो आणि प्रगती ताईंच्या आवाजाची प्रतीक्षा करत असतोय. थँक्यू सो मच ताई, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM.

चला तर दुपारचे वाजत आहेत 3:01 आणि याच कार्यक्रमात मी आर जे प्रगती इथेच थांबते आहे. तर भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि जाता जाता सुंदर एक आरती आहे जी आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकू इच्छिते. खूप छान अशी आरती आहे नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील. तर भेटूयात उद्या. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe उस्मानाबाद.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू

0: पण रेडिओ तेनाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे. आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला, ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD. आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाहीयेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे. आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली. तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं. मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे.
1: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
0: आणि आदिती आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग.
1: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये. मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढे आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये, आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या, आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4th दिवशी मी अभ्यासाला बसले होते सर.
0: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
1: हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे, ZP चे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत, पण रिझल्ट PWD चा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये, आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
0: तर आदिती खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होतंय. पण याला असं म्हणू शकतो वडील काय करायचे?
1: पप्पा शेती करायचे.
0: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळतंय, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे

0: जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
1: हो सर.
0: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
1: थँक्यू सर.
0: तर आदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
1: आहे.
0: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंतेस?
1: अर्थात दहावीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे एक नंबर दुसरा नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत. स्टील नाव दहावीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निवड 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
0: सिव्हिलच करायचं होतं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
1: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोललो होतं तिथे.
0: तो टर्निंग पॉईंट,
1: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की चौथ्या सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे चौथं पाचवं आणि सहावं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना थर्ड इयरची खूप धास्ती घेतली होती की थर्ड इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठेतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांनाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे, तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
0: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझं आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
1: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं, आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे, तर त्यानुसार मी अभ्यास करत होते. आणि फायनल इयर मध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
0: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
1: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7वं सेमिस्टर चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते, तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. म्हणजे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
0: बरं, आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
1: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो त्यामध्ये सगळे विषय 18 विषय कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 विषय असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता, आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणसाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही म्हणतर 6-6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
0: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
1: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे किंवा इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
0: बरं,
1: त्यामध्ये खूप आळशी मी, नोट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठले पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत ह्या पॉइंटवरती जास्त फोकस करा, इथंपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळे मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लक्की असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
0: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या पीडीएफ मध्ये दिसलं तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
1: त्यानंतर पीडब्ल्यूडीची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागल्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10वीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि TC काढली होती 10वीतून, तर ती TC डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे PDF डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10वी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडे ट्रान्सफर केलं होतं, त्या सरांचा फोन आला मला आणि अशी तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता, आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10वीचे, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे, पण सनद सनद जन्म दाखला मार्कशीट वगैरे सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हा तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
0: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी ह्याच्याशी, ती मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
1: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधारे विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत, आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
0: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
1: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
0: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
1: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
0: अच्छा, म्हणजे पाटबंधारामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं?
1: अच्छा,
0: ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठंतर पुणे मुंबई जायचं असतं, अॅब्रॉडला जाण्याचा विषय असतो, एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं, पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
1: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला 2 चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
0: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
1: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना, चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती, आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे 2-2 वर्षाच्या गतीने आमच्या घरात 3 सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता, त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर, आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले, आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
0: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या 2-3 वर्षाचं एज्युकेशन असेल, किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
1: स्मार्ट
0: सपोर्टच विचारतोय.
1: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे, तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की तीन तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
0: अच्छा, याचा अनुभव तो घेतला
1: आहे. आहे अनुभव आहे मला. फक्त रील स्कोर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
0: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ॲडिक्शन तर होऊ शकतं याचं. पण मग जे आता अभ्यास करतायत, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं एम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
1: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
0: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही.
1: गरज पडणार
0: नाही.
1: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच. म्हणजे ह्या वयात कसं, एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
0: बरोबर,
1: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
0: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
1: नाही सर, नव्हतं. माझं फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
0: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती. दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो, हे पण आपण पाहिलेलं आहे. तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली, तरीही तू खचली नाहीस. तू बाकीचं सगळं, तुला वातावरण माहिती आहे, तुला ते ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहे त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
1: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं. कारण हा जो पिरियड आहे ना, हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो. आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाहीतर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
0: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आले की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
1: दोन दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर न लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा, मग पण मी 5 वाजता बघितली तर समोर आई होती. मग असं कुठेतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते. मिरेट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे, आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार. म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी, असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS. तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला. ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे तीन वेगवेगळे फेज असतात. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं. रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घरगच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते. 153.81 वर महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता. 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझे ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर. तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
0: हे जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी.
1: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून. ते खूप लवकर झालं.
0: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं. कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचंय, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे. पण मला आता ज्या वेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे. आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतंय की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू म्हटले होते की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड थोडंसं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
1: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं. मी टीव्ही, माझा टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये. किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चिडचिड आहे, तसातला पण काही भाग नाहीये. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर. वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला. हार्डली कमीत कमी 2-3 तास तर मी देतच देत होते. आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय, त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफमध्ये पॉईंट घडले सर. ह्यात मी तर स्वतःला एवढं लकी सांगते की तेरणाचे स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिटमध्ये गेलेली आहे.
0: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
1: वेळ वाचला, हो वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला, हो.
0: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे.
1: होते सर, गाणे ऐकत होते.
0: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
1: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
0: वा,
1: एनर्जेटिक आहे सर.
0: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आधी ती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकयुक्त तशा पद्धतीनं वाढवावा अशा पद्धतीनं रेडिओ तरुणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ती निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जी आहे ते प्रेरणादायक ठरणार
1: आहे सर. हो
0: आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का सांग
1: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहा गेट अ ग्रीप अँड
0: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
1: पाहिजे. येस सर येस.
0: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक विविध बाबी आपण जाणून घेण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. आज एक इंटरेस्टिंग विषय मी शेतकरी बांधवांसाठी आणलेला आहे. तसाच इंटरेस्टिंग विषय आहे, कारण हा प्रश्न जो आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघणार आहोत हा आजचा प्रश्न नाही. शेती व्यवस्था जशी निर्माण झाली त्यावेळेपासून हा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांसमोर नेहमी उपस्थित राहिलेला आहे. याचं काही उत्तर मिळतं आहे का ते शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. कृषी मालाचे विक्री व्यवस्थापन, आता विषय खूप मोठा असला तरी थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेऊ. शेतकरी बंधूंनो, मंडळी कसं पिकवायचं हे सांगण्यापेक्षा कसं विकायचं हे सांगा असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत. अर्थात कसे पिकवायचे याचे संपूर्ण ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं याचा असा अर्थ होत नाही. कसे विकायचे हे सांगणेसुद्धा आवश्यक आहे, पण त्याचबरोबर कसे आणि कोठे विकावे या माहितीची गरज वाढत चालली आहे. महत प्रयासाने अतिशय दर्जेदार शेतमाल पिकवला आणि त्याला बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा हिरमोड होतो आणि तो तोट्यात जाणार हे उघड असतं. शेतमाल आणि अन्य उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. शेतमालाच्या बाजारइतकी अनिश्चितता इतर उत्पादनामध्ये नाही. मुळात शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, त्यातही बाजाराची अनिश्चितता आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा होऊन बसला आहे. म्हणूनच शेती करणे कोणी सोडून देणार नाही, तसं करणं शक्यही नाही. भारतात अजूनही 55% पेक्षा अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु या एवढ्या

लोकसंख्येच्या देशात सकल घरेलू उत्पादनातील शेतीचा वाटा हा 13.7% इतकाच आहे. म्हणजेच या व्यवसायावर आधारित लोक व अन्य लोकांपेक्षा गरीब आहेत हे उघड आहे. शेतकरी शेती व्यवसाय आणि त्यातल्या त्यात कृषी मालाच्या बाजार व्यवस्थापनाच्या या प्रश्नांची मांडणी करताना खूप विचार करणं गरजेचं आहे. बाजार मग तो कोणताही असो, तो नफा कमवण्यासाठी असतो. तिथले भाव, मागणी आणि पुरवठा या तत्वावर अवलंबून असतात. इथे मोठा मासा छोट्या माशाला गिळतोच हा जरी विषय असला तरी बाजार हा व्यापाऱ्यांशिवाय होऊ शकत नाही. तिथे केवळ उत्पादन असून चालत नाही तर उत्पादित माल ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी एक मूल्य साखळी असणं गरजेचं आहे. उत्पादक ते थेट ग्राहक ही संकल्पना चांगली आहे, पण ही गोंडस कल्पना संपूर्ण बाजार चालवू शकत नाही. बाजारावर नियंत्रण पाहिजे, पण त्याला मर्यादा आहेत. या बाबींच्या सर्वच उत्पादनांच्या बाजाराला लागू आहेत. मग त्या कृषी मालाचा बाजार अपवाद कसा असणार? खरा प्रश्न आहे तो अन्य उत्पादकांपेक्षा भारतीय शेतकरी या व्यवस्थेत सर्वाधिक भरडला जाणारा अतिशय संवेदनशील असा घटक आहे. तर त्याची कारणं देखील मंडळी आपण बघून घेणार आहोत. अत्यंत कमी जमीनधारणा असल्याने विक्रीसाठी वैयक्तिक शेतकऱ्याकडील शेतमाल तितक्या कमी प्रमाणात आहे. त्याचबरोबर उत्पादित शेतीमालाची काही काळासाठी साठवणूक करून ठेवण्याची धारण क्षमता कमी असल्यामुळे त्याला माल लगेच बाजारात आणावा लागतो आणि मिळेल तसा विकावा लागतो. हे देखील तितकंच मोठं सत्य आहे. बहुतांश शेतमाल हा ठराविक हंगामात बाजारात येतो आणि त्या त्या हंगामात एकदाच सगळा माल येत असल्यामुळं भाव नक्कीच कोसळतात. अशा रीतीने एकदाच बाजारात आलेल्या मालाची योग्य प्रतवारी, स्वच्छता म्हणावी तशी केलेली नसते. किंबहुना अशा प्रतवारीचे निकष कागदपत्री निश्चित असले तरी त्याबाबत संपूर्ण व्यवस्थेत अनावस्था असते. शेतकऱ्याने आणलेल्या शेतमालात ओलावा, काळी कचरा अधिक आहे या सबबीखाली मोघम स्वरूपात दरात कपात केली जाते किंवा वजनामध्ये मोजमापामध्ये कपात केली जाते. एखाद्या शेतकऱ्याने शेतमाल साठवण्याचे ठरवलेच तर तो माल नीट वाळवून प्रतवारी करून साठवणुकीच्या त्याच्या गावातच पायाभूत सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे ही यंत्रणा देखील मोडकळीस आली आहे. अन्नधान्याव्यतिरिक्त फळे, भाजीपाला हा माल नाशवंत असल्याने त्याची बाजार व्यवस्था आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा, पॅक हाऊस आणि शीत साखळी यांची अवस्था आणखीनच बिकट आहे. मुळात शेतमाल हाताळणीस अवघड असतो. साठवणुकीस अधिक जागा लागणारे बल्क उत्पादन म्हणजे एकदा बाजारात आणले की ते विकावेच लागते. भाव पडला तर परत नेणं देखील शक्य नसतं. हा देखील एक मोठा विषय शेतकरी बांधवांसमोर असतो. एखाद्या पिकाची लागवड करण्यापूर्वी त्याला बाजारभाव कसा राहील याचा अंदाज वर्तवणारी कसलीही व्यवस्था मित्रांनो उपलब्ध नाही. आता बऱ्याचशा शेतमालाचे भाव जागतिक बाजारावर अवलंबून आहेत. जसे की सोयाबीन, कापूस, मका. शेतमालाची जागतिक पातळीवर लागवड केली आहे का, त्या मालाची मागणी किती आहे, त्याचे बाजारभाव कसे राहतील, ही सर्व माहिती संकलित करून लागवडीपूर्वी ती प्रसारित करणारी सुदृढ यंत्रणा अस्तित्वात नाही. यासाठी केले जाणारे प्रयत्न तोकडे आणि अपुरे आहेत. त्यातही जी माहिती संकलित होते ती एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते. शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचत नाही. केवळ एखाद्या मालाचे भाव वाढले की पुढल्या वर्षी आपण अगदी आंधळ्यासारखं त्याच पिकाची लागवड करतो आणि पुन्हा भाव कोसळतात. जसे अन्नधान्याचे तसेच भाजीपाला आणि फळ पिकांचे देखील आहे. कोणत्या पिकाची किती लागवड झालेली आहे आणि कोणत्या महिन्यात किती माल बाजारात येईल याची शाश्वत माहिती उपलब्ध नसते. काही प्रमाणात ही माहिती जरी उपलब्ध असली तरी त्याचं प्रसारण अभावानंच केलं जात असतं. सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारामध्ये महत्त्वाचे दोन बाजार आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण आठवडी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या हे दोन भाग आहेत. आता ग्रामीण आठवडी बाजाराच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रात जसे 30,000 अधिक बाजार आहेत, परंतु या बाजारांची कुठेही विशेष नोंद नसते. बाजाराची कसलीही कायदा नाही, त्यांच्या नियमाची पालन करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे या बाजाराची एकत्रित उलाढाल प्रचंड आहे, परंतु त्याची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. बाजारातून पायाभूत सुविधांचा अभाव आहे. जाग

0: बँकेच्या एका अभ्यासानुसार या बाजारात एकूण कृषी मालाच्या 75% उत्पादनांची विक्री होते, म्हणून हे बाजार अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहेत. कायद्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीची काही प्रमुख जी कार्य आहेत त्याच्यामध्ये बाजाराचे नियंत्रक म्हणून काम पाहणे, योग्य बाजारभावासाठी पारदर्शकरित्या शेतमालाचे लिलाव आयोजित करणे, हमी भावापेक्षा कमी दराने विक्री होत असलेल्या लिलाव थांबवणे, बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना देणे आणि सुरळीत बाजारपेठ व्यवस्थेची निर्मिती करणे हे देखील प्रमुख आपल्यासमोर बाजार समित्यामार्फत केली जाणारी कामं आहेत. तर मंडळी, काही उपाययोजना देखील आहेत. त्रुट्या आपण पाहतो आहोत आणि धक्कादायक करणाऱ्या ह्या सगळ्या त्रुट्या आहेत. तर एक धान्य तारण योजना जी आहे आणि या माध्यमातून देखील थोडीशी मदत आपल्या शेतकरी बांधवांना मिळू शकते. यामध्ये ऑनलाईन मालाची विक्री नमूद शेतकरी कंपनीने त्यांच्या सभासद शेतकऱ्यांच्या किंवा स्वतंत्ररित्या वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाची काढणी झाल्यानंतर पडलेल्या भावात मालाची विक्री न करता आपले धान्य गोदामात साठवल्यास ते धान्य साठवून ठेवून त्यावेळच्या बाजारभावाने त्या धान्याची किंमत जितकी होते त्या रकमेच्या 80% रकमे इतके कर्ज राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना देऊ शकतात. या कर्जाच्या व्याजावर केंद्र सरकार सवलत देत असल्याने हे कर्ज शेतकऱ्याला 7% व्याजदराने देखील मिळू शकते. आता मंडळी, प्रत्येक शेतमालाची एक मूल्य साखळी असते. ती शेतकऱ्यांना निविष्ठा विकणाऱ्या कंपन्यांपासून सुरू होऊन शेतीमालाच्या अंतिम ग्राहकापर्यंत असते. यात शेतकरी, आडते, व्यापारी, वाहतूकदार, प्रक्रिया उद्योजक, वितरक आणि ग्राहक यांचा समावेश होतो. प्रत्येक टप्प्यावर शेतमालाची मालकी बदलत राहते. त्याची प्रत सुधारली, त्यावर प्रक्रिया झाली अथवा झाली नाही तरी त्याची किंमत वाढत जाते. ग्राहकाने मोजलेल्या प्रत्येक रुपयातील काही भाग मूल्यसाखळीतील प्रत्येकाला मिळत असतो. या मूल्यसाखळीचा अभ्यास केल्यास फळे भाजीपाल्यासारखी ग्राहकाने मोजलेल्या रुपयातील सुमारे 25% एवढीच रक्कम शेतकरी बांधवांना मिळते. अतिशय दुःखद असं हे अर्थकारण आहे. शेतीमालावरचे हे प्रमाण कमी अधिकसुद्धा असू शकते, परंतु या मूल्यसाखळीतील प्रत्येक घटक एक दुसऱ्याला दोष देतो. अशा मूल्यसाखळ्यांचा अभ्यास करून प्रत्येक पातळीवरच्या अडचणी समन्वयाने सोडून प्रत्येकाचे समाधान करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रकल्प राबवणे म्हणजेच मूल्यसाखळी विकसित करणारा प्रकल्प देखील आपण त्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. विकसित देशांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा, वाहतूक यंत्रणा आणि सर्व घटकातील समन्वयाने तेथील मूल्यसाखळी विकसित केली आहे, परंतु आपल्या देशाच्या पायाभूत विकास सुविधांचा अभाव, परस्पर विश्वासाच्या आणि गोपनीयतेच्या वातावरणामुळे मूल्यसाखळ्या अविकसित आहेत. त्याच्यामुळं ही जी विक्री व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मूल्यसाखळ्यांचा वापर करणं आणि त्याच्यामध्ये जे घटक येतात, मूळतः हे जे घटक आहेत खूप मोठे घटक आहेत. आपण जे म्हणतो की शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना न राहता या मूल्यसाखळीच्या व्यवस्थेमुळं फक्त 25% इतकी अगदी तोकडी रक्कम त्या शेतकरी बांधवांच्या पदरात पडत असते. त्याच्यामुळं जे मॉडर्न शेतकरी आहेत, ज्या मुलांना शेती करायची आहे, त्यांनी पिकं लागवड किंवा व्यवस्थापन करत असतानासुद्धा मूल्य साखळीतील महत्त्वाचा घटक होणं गरजेचं आहे. आणि कोणतं पीक, कोणत्या पिकाची गरज किती आहे, ते पीक कधी लावणं गरजेचं आहे. सोयाबीनसारखं पीक आपण लावतो किंवा आता तुरीची मागणी प्रचंड वाढलेली आहे, तेलबियांची मागणी प्रचंड वाढलेली आहे, भुईमुगासारखी पिकं आलेली आहेत, आपल्याकडं ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे, बऱ्याचशा बाबी आता मार्केटमध्ये येत आहेत. ज्या राजगिरा आपल्याकडे दिसत नव्हता मराठवाड्यामध्ये, तो राजगिरा आता दिसतो आहे. मूल्यसाखळी व्यवस्थापित करण्यासाठी मालाची प्रतवारी करणं खूप गरजेचं आहे. मालाच्या संदर्भामध्ये त्याची मागणी कुठं आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाजारामध्ये जो आपला माल जातो आहे त्याच्यासाठी एक गावोगाव टिकवून ठेवण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी तशी व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर दरवर्षी टोमॅटोचा चिखल आपल्याला रस्त्यावरती पाहावयास मिळतो. त्याच्यावर प्रक्रिया करणारा एक तरी उद्योजक किंवा असे जे आपल्याकडं इतका सुंदर शेतकरी पिकवतो त्या माध्यमानं तो टिकवण्याचीसुद्धा गरज आता निर्माण झालेली आहे. खरं तर शेती करत असताना उत्पादन काढण्याच्याऐवजी हे उत्पादन कसं विकलं जाईल याकडे शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं आता लक्ष देण्याची गरज आहे. आणि हेच खरं त्याचं उत्तर आहे की जे आपण करतो आहोत त्याच्या विक्रीची व्यवस्थापन यंत्रणा आपल्यामध्ये निर्माण होणं ही आता काळाची गरज आहे. अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागामध्ये. नक्कीच ही माहिती आपल्या कामाची असू शकते.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, हिंदी सिनेमातील गीतांमधून अनेक असे शब्द आणि रचना येत राहतात ज्या त्या गीताला हिट बनवित असतात। मग त्यातला आणखी एक शब्द म्हणजे साजन। आता या सजना आणि साजन विना आपल्या गीतांचं पाणीही हलत नाही। मग या शब्दावर फक्त गीतच नाही तर चित्रपटही आले। साजन हा प्रत्येकाच्या ओठावर असतोच, मग त्याचे अनेक रंगही आहेत आणि छटाही आहेत। मग साजन अनेक प्रसंगात आपल्यासमोर येत राहतो। तर आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजन या थीमचा आनंद आपण घेणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात आन मिलू सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

हाथ की सफाई या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे गुलशन बावरा यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंद.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे साजन. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे मजरूह यांचं, संगीतकार आहेत RD बर्मन, चित्रपट आहे बहारों के सपने.

श्रोते हो साजन या थीमचा आनंद घेत आहात आपण रेडिओ तिराणा 91.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील गीत.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे इंदिवर यांचं आणि संगीतकार आहेत अनु मलिक. गंगा जमुना सरस्वती या चित्रपटाच्या माध्यमातून हे गीत देखील खूप लोकप्रिय झालं होतं आणि या गीतामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसल्या होत्या मीनाक्षी शेषाद्री. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे आरजू या चित्रपटातील. गीत गायलं आहे अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहेत अनु मलिक आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

मैंने प्यार क्यों किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात। गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया, गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक।

श्रोतो साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ 93.4 FM वरून. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवित आहोत. गीत गायलं आहे उस्ताद सुलतान खान, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी. साजन या थीमवरील गीतं आपण ऐकत असताना हे एक वेगळं असं गीत देखील आपण आता ऐकणार आहात. जे गीत आहे महबूब यांचं आणि संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

श्रोते हो, साजन या थीमचा आनंद आपण घेत आहोत रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आहे साजन या चित्रपटातील, जे गीत गायलं आहे कुमार सानू यांनी. खूप सुंदर असं गीत आहे, जे गीत लिहिलं आहे समीर यांनी, आणि संगीतकार आहेत नदीम श्रवण.

आग ही आग या चित्रपटातील गीत यानंतर ऐकवीत आहोत. गीत गायलं आहे आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी. गीत आहे अंजन यांचं आणि संगीतकार आहेत आपले बप्पी दा म्हणजेच बप्पी लहेरी.

श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत यस जानकी आणि मोहम्मद अजीज. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत, प्यारेलाल, चित्रपट आखरी रास्ता या गीतावर थिरकले होते श्रीदेवी आणि बिग बी अमिताभ बच्चन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात जसपिंदर नरुला यांनी गायलेल्या समीर यांच्या गीतांचा. संगीतकार आहेत नदीम श्रवण. चित्रपट आहे दिल का रिश्ता.

कुछ कुछ होता है या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रुतीहुस्वर बहार या कार्यक्रमात साजन या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि साधना सरगम. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रमण. चित्रपट आहे दामिनी.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 आणि कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात बेटा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत संगीतकार आहेत आनंद मिलिंद

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेम गीतापासून ते बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणारे गीतकार म्हणजे प्रतिभावंत कवी जगदीश खेबुडकर, ज्यांना आपण मराठी सिनेसृष्टीचे नाना म्हणून ओळखतो. त्यांच्या नावावर 3,500 कविता, 2,500 गाणी, 25 पटकथा आणि संवाद, 50 लघुकथा, 4 नाटकं, 4 दूरदर्शनच्या मालिका, टेलिफिल्म्स, मालिका गीतं, हे सारं काही जमाय. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते काम करत होते. आपल्याला ही लाजवेल अशा दमानं आणि अशा ऊर्जेनं ते काम करायचे. कोल्हापुरातल्या एका छोट्याशा खेड्यात त्यांचं बालपण गेलं होतं. त्यांचे वडील वारकरी पंथातले आणि आई भक्तिपंथातल्या. त्यामुळं गुरुचरित्र, जात्यावरच्या ओव्या त्यांच्या कानी पडायच्या. त्यांच्या आई गायच्या, ती भजनं ऐकतच ते आईच्या मांडीवर झोपायचे, त्यामुळे संगीताचे संस्कार तिथूनच सुरू झाले. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की असं ठरवून कवी काही होता येत नाही, कवीच्या नकळत कविता जन्माला येते आणि तीच सांगते की तू कवी झालास. आज त्यांच्या कवी मनाचा वेध आपण घेणार आहोत आणि आयुष्यभर कधीही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या कशा लिहिल्या याचं गूढ आपल्याला उकलता येणार आहे का याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची.
2: एक लाजरा साजरा मुखडा,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मोहित्यांची मंजुळा या भालजी पेंढारकरांच्या सिनेमासाठी जगदीश खेबुडकरांनी गाणी लिहिली. पुढे 1963 साली भालजी पेंढारकर हे साधी माणसं या सिनेमाची निर्मिती करत होते. त्या सिनेमामध्ये ते स्वतः योगेशा टोपन नावानं गाणी लिहिणार होते. पण एका गाण्याजवळ येऊन मात्र त्यांची गाडी अडकली. त्यांनी खेबुडकरांना फोन लावला तेव्हा ते शाळेत शिकवत होते. भालजी म्हणाले, जगदीश अश्चिल तसा निघून ये. ते म्हणाले, पुढचा तास ऑफ आहे तसं लगेच येतो. त्यांनी सायकलवर टांग मारली आणि ते स्टुडिओला पोहोचले. भालजी म्हणाले, या सिनेमासाठी त्यांना थीम सॉन्ग हवंय आणि मी जे काही लिहिलंय त्यामुळं माझंच समाधान होत नाहीये. खेबुडकरांनी विचारलं, काय हवंय नेमकं, काय लिहायचंय? भालजींनी बॅकग्राऊंड सांगितलं, लोहार काम करणारं जोडपं, पत्नीचं पतीवर असणारं प्रेम, लोहारांचा देव, त्याला वाहली जाणारी फुलं आणि गरिबीत असणारी श्रीमंती, त्यातलं समाधान. हे सारं ऐकतानाच खेबुडकरांच्या मनात ओळी छापल्या जात होत्या. भालजींनी विचारलं, कधी द्याल गाणं? यावर ते म्हणाले, कागद आणि पेन द्या. त्यांनी एका दमात अख्खं गाणं लिहून काढलं. खेबुडकर सांगायचे की त्यांना गाणं लिहायला वेळ लागत नाही, ते आपोआप स्फूर्त. या गाण्याचे शब्द त्यांनी लिहिले होते, ऐरणीच्या देवा तुला आगीन फुल वाहू दे. या गाण्याला संगीत देत होत्या त्या आनंद घन या नावानं खुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. चाल बांधताना त्यांनी खेबुडकरांना फोन लावला आणि यामध्ये छोटासा बदल सुचवला की अगिन फुल या शब्दाच्या ऐवजी ठिणगी ठिणगी असं म्हणलं तर चालेल का? त्यांनी खेबुडकरांना चाल ऐकवली. ते म्हणाले, वा छान आहे की हे शब्द लावलेल्या चालींना अत्यंत प्रभावी वाटतायत. पुढे त्यांनी विचारलं की हा बदल कुणी सुचवला? यावर त्या म्हणाल्या, या गाण्याला चाल बांधतानाच मलाच तो सुचला. खेबुडकर म्हणाले, गायिका म्हणून तुमच्या प्रतिभेची साऱ्यांनाच ओळख आहे, पण तुमच्या प्रतिभेच्या या पैलूची आम्हाला ओळख झाली याचा आनंद आहे. या गाण्यामध्ये लोहाराच्या भात्याचा साऊंड म्हणून उपयोग केलाय आणि हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं या गाण्याला वेगळाच असा साज चढवलाय. ऐरणीच्या देवाला वाहिलेल्या या ठिणगीची तेज जराही कमी झाली नाहीये, आजही ती तेवढीच धगधगतीये.

भारतीय सिनेमाचे जनक म्हणजे दादासाहेब फाळके यांच्यापासून आजवर अनेकांनी गणपतीवर काहीतरी नवीन सिनेमे काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजेच सचिन पिळगावकर यांचे वडील त्यापैकीच एक. त्यांच्या लक्षात आलं की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही सिनेमा आजपर्यंत आलेला नाहीये. या सिनेमातली आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही गाणी रेकॉर्ड झाली, पण यानंतर एक मोठा प्रश्न समोर होता. शरद पिळगावकर भर मध्यरात्री खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकरांनी चिंतेच्या स्वरात विचारलं, एवढ्या रात्री काय काम काढलं? पिळगावकर म्हणाले, गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्ही करायचंय. खेबुडकर म्हणाले, अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना. हो, पण त्यांच्याच्याने काय अष्टविनायकचं गाणं होईना, तुम्हीच करणार याची मला खात्री आहे, असं शरद पिळगावकर म्हणाले. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो, मला अष्टविनायकची माहितीच नाहीये, मी त्यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी अष्टविनायकची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले, खेबुडकर काम आज रात्रीच व्हायला हवं, उद्या रेकॉर्डिंग करायचंय आणि गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचंच करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. जणू गणपतीचा वरदहस्त त्यांच्या माथी होता आणि हे गाणं घडायचं होतं तब्बल 13 मिनिटाचं. हे गाणं आधी रेकॉर्ड झालं होतं, ते रद्द करून पुन्हा गाणं नव्यानं शूट करण्यात आलं. सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्याला भेटायला येतं आणि प्रत्येक गणेश उत्सवात आजही ते वाजतंच. एका रात्रीत तयार झालेल्या या गाण्याची ही कहाणी चकित करणारी. अनिल अरुण यांचं संगीत तर अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, महेश वाघमारे अशा अनेक गायकांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण जगदीश खेबुडकरांची गाणी ऐकतोय आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. गदी माडगुळकर हे जगदीश खेबुडकरांचे आदर्श. गदिमा त्यांच्या गुरुस्थानी होते. एका मुलाखतीत त्यांच्याविषयी म्हणाले होते, मला गदिमा इतके आवडतात, त्यांचं काव्य इतकं आवडतं की अगदी त्यांचे काना मात्रा अनुस्वर सुद्धा खूप प्रिय आहेत. जयश्री दानवे त्यांच्या लेखात एकदा म्हणाल्या होत्या, गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी. पण त्याच काळात किलकिलत्या दारातून कोवळ्या उन्हासारखा प्रवेश करून खेबुडकरांनी आपल्या प्रकाशान रसिक मनांचा दिवाणखाना उजळून गेलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा. या सिनेमातली गाणी तुम्हाला बिलकुल विश्वास बसणार नाही. या सिनेमासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती, त्यातली 11 गाणी निवडण्यात आली. याच सिनेमातलं तुम्हावर केली मी मर्जी बहाल या लावणीविषयी एक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. या गाण्यासाठी 49 गाणी लिहून झाली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती लावणी लिहित होते. व्ही शांताराम वा म्हणायचे आणि ते गाणं बाजूला ठेवून द्यायचे. व्ही शांताराम म्हणाले होते, तुम्ही लिहित चला, मला हवं ते मिळालं की मी तिथं बोट ठेवतो आणि सांगतो. त्यांना असं गाणं पाहिजे होतं की समोरचा माणूस खेचला गेला पाहिजे, दर्जेदार गाणं पाहिजे. या गाण्यामध्ये नाच नसणारे शाळा मास्तर असतील, पिंजरा असेल, बसून गायलेलं गाणं तरीही दिलखेचक. ते खेबुडकरांना म्हणाले, आता आज बरीच गाणी लिहून झाली आहेत, तेव्हा जरा तुम्ही आराम करा, उद्या सकाळी आता काही नवं सुचते का बघा. खेबुडकरांच्या डोक्यात मात्र केवळ हेच विचार घोळत होते. खेबुडकर त्यांच्या खोलीत आले आणि रात्री 2 वाजता त्यांना गाणं सुचलं. हे गाणं लगेच व्ही शांताराम यांना ऐकावं असं त्यांना वाटलं. हा मोह काही त्यांना आवरेना म्हणून त्यांनी त्यांना 2 वाजता फोन लावला, तर तेव्हा तो लागत नव्हता कारण व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांनाच फोन लावत होते. शेवटी जेव्हा फोन लागला तेव्हा व्ही शांताराम म्हणाले, अहो असे जागू नका हो, भला भलांची झोप उडवणारी लावणी लिहायची आहे तुम्हाला, तुम्ही तुमची झोप उडवू नका. खेबुडकर म्हणाले, हो मी झोपणार आहे, पण जे सुचलंय ते तुम्हाला ऐकवू का. यावर ते म्हणाले, पूर्ण लावणी कशाला ऐकवताय, बाईच्या आणि लावणीच्या मुखड्यावरून सगळा अंदाज येतो. व्ही शांताराम वय वर्ष 60 पण अत्यंत मिश्किल आणि रसिक माणूस. खेबुडकरांनी मुखडा ऐकवला, त्यावर ते म्हणाले, वा हेच पाहिजे होतं आणि आता अंतराही ऐकवा, पुढे वाचा. व्ही शांतारामांनी गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. जगदीश खेबुडकर यांच्याबरोबर तेव्हा त्याच खोलीत होते या सिनेमाला संगीत देणारे राम कदम. राम कदम तेव्हा डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते, पण हा सुरू असलेला सगळा प्रकार त्यांच्या कानावरती येत होता. हा फोन झाल्यावर राम कदम म्हणाले की या गाण्याची चाल तयार आहे बरं का, तुम्ही व्ही शांताराम यांना ओळणओळ ऐकवत होतात तेव्हाच मी त्याला चाल गुंफली. राम कदम यांनी या गाण्याला दिलेली ही पहिली चाल होती आणि ती फायनलीही झाली. त्यांनी तसंच पांघरुणातून काहीही साथ संगत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं तेव्हाच रात्री 2 वाजता खेबुडकरांना ऐकवलं. कायही, खरंच सगळी मातब्बर मंडळी, प्रतिभावंत मंडळी होती याचं हे उत्तम उदाहरण आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांची पहिली कविता कधी जन्माला आली याविषयी बोलताना सांगितलं होतं. 1948 मध्ये एका प्रसंगाने ज्यात त्यांचं राहतं घर जाळण्यात आलं, त्यांचं सारं कुटुंब उघड्यावर आलं. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोरच हे पेटतं घर त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं. आणि या अत्यंत कठीण प्रसंगातून, या वेदनेतून त्यांची पहिली कविता जन्माला आली, मानवते तू विधवा झालीस. तिथूनच त्यांच्या काव्य प्रसंगाला सुरुवात झाली. 1960 मध्ये रंगल्या राती अशा या सिनेमात मला हो म्हणतात लवंगी मिरची ही ठसकेबाज लावणी इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या सिनेमांसाठी लावणी लिहिण्यासाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या लावण्या लिहिल्या, पण लावणीकार असा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली. त्यांनी इतर काव्य प्रकारांमध्ये मुक्तपणे संचार केलाय.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता क्लासिक रेडिओ शो मध्ये. जवळजवळ 50 वर्ष खेबुडकरांच्या लेखनेनं उत्तमोत्तम गाणी लिहिली. सगळ्या काव्य प्रकारावरती त्यांनी भरभरून प्रेम केलं. गवळण, भारूड, गोंधळ, सवाल जवाब, प्रेमगीतं, स्फूर्तीगीतं, पोवाडे, भक्तिगीतं, बालगीतं, अभंग या सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिहिली. खेबुडकरांचं कौतुक यासाठी की आयुष्यात एकही तमाशा न बघितलेल्या खेबुडकरांनी एकापेक्षा एक अप्रतिम लावण्या लिहिल्या. त्यांच्या लावणीचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या संस्कारी लेखणीची आब आणि तोल कायम सावरून धरला. त्यांनी शब्दाचं सोनं केलं आणि कायम दर्जेदार गाणी दिली. त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट ही की ते अत्यंत निरव्यसनी होते. सुपारीचे खांड्याचंही त्यांना व्यसन नव्हतं. पण पान आणि विडा यांच्याशी संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंधित 200 अधिक गाणी त्यांनी लिहिली. पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी आपल्यातलेच एक वाटणारे खेबुडकर हे त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं साधी राहणी, उच्च विचारसरणी या पद्धतीनं जगलेत. पुस्तकावर त्यांचं विशेष प्रेम होतं. ते जितके साधे होते तितकेच स्वाभिमानी होते. जवळजवळ 10,000 अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. संतांच्या गाथेपासून ते अगदी नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सारं काही ते आनंदाने वाचायचे. ते म्हणायचे, मी मोकळा कधी बसत नाही, एकतर मी वाचत असतो किंवा मी लिहित असतो, नाहीतर मग उपयोगाला येईल असं बोलत असतो. अर्थहीन ते कधीही बोललेही नाहीत आणि तसं जगलेही नाहीत.

महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्य सेवा त्यांच्या हातून झाली. आणि म्हणूनच ते म्हणायचे, माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी खरी संपत्ती आहे. लोकगीतांचं काव्यबीज लहानपणापासून त्यांच्या मनात आत्म्यात पेरलं गेलं होतं. ते कायम म्हणायचे, लहानपणी पाहिलेलं आणि अनुभवलेला ग्रामीण महाराष्ट्र माझ्या गाण्यात आलाय आणि तो माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकावत असतो. सिनेसृष्टीतल्या खेबुडकरांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने 11 पुरस्कार त्यांना दिलेत. फाळके प्रतिष्ठान, कुसुमाग्रज साहित्य, बालगंधर्व पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. एका मुलाखतीत उत्तर देताना खेबुडकरांनी काव्यात्मक उत्तर दिलं होतं, कागद ही माता, पेन हा पिता, लिहिलं जातं ते बीजारोपण, वर संगीताचे संस्कार ही गर्भवाट, चित्रपट गृहात ते प्रसूत होत, रसिक त्याला आनंदानं उचलतात, गुंजारतात, त्याला घरी घेऊन जातात, ते अंगखांद्यावर खेळवतात. अनेक गाण्यांचं असंच झालंय, त्यांनी त्यांच्या जीवापलीकडे जपलंय, जगदीश खेबुडकरला भरभरून पावलंय. क्या बात है. जयश्री दानवे यांनी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातून हा संदर्भ मिळाला. आकाशी झेप घेरे पाखरा या त्यांच्याच ओळीप्रमाणे आकाशी झेप घेणारं हे पाखरू सोन्याच्या ध्येयाचा पिंजरा जरी सोडून गेलं असलं तरी त्यांची गीतं सदैव आपल्या स्मरणात राहतील. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना रेडिओ 13 कडून आमचा सलाम.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एकदा नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की कळवा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतील अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

Mm-hmm.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं,
5: ना
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,